0: ولی چند که شم لد دنم که تو وفیلت مرشنگی شم بعد.
1: Hazai Turmix. Naponta 260 percben. A magyar zenepiac legüdítőbb gyümölcseivel.